0: टूटा बूटा हाल हमारा जाने है, जाने न जाने गुल ही न जाने बाग तो सारा जाने है।
1: ഈ തോട്ടത്തിലെ ഓരോ ഇലയ്ക്കും ഓരോ ചെടിക്കും